0: gade mihar miwani agade 26 minute inga no de heke megahertz tive fm migadi ka kuria migenda ra chenduna mi show mi adwe sargon me hama no gati ri ha me kuria gendana show ga baverwa benu wa farata ku message kuru mu gendani psm e ame toriko dfm 91 mi page show ga mi wahang ga dakalani mi hesabun baveria ka
1: amena mi adus gulalef miwani mi adu furatama baveria ka gulalef mani shia ya assalam alaikum shia
2: ehem
0: vi madem mihar den coffee ves boegen kama mi balani hunnani do muna jaya ki vi ma vara kurin helan ta ti uleni ei hama amu gadi ta shia
2: hela
1: vara finye har me me kiyani hela me je hune kuda visara kolaka ai ki ga do
2: sari ala wali gag gana ka 7:30 kon haro ko ta 6:30 kon haro ro boko
1: den mara va hutta la fe kam do
2: eko mara boko ve hune ve
1: ehma den hiwe tami ek war ginami hum war fase ham bunela ane do ma ha bala la fa jabo bala la fa me do den hiwe mi huttali hen den hienu e visar qur'an hene do
2: de ha mor ka bala ka ne ni ma ge hen pesi no buna ni de ade ve he e ba
0: ti war rangale
2: ha war na di ge ni gugure na buna gugure e ba
1: ਦੇ ਮਿਹਰ ਦੇ ਜਾਵ ਬਲਾ ਕਿਸ਼ ਨੂੰ ਜੇ ਦੋ ਅਤਗੋਂ ਫੋਨ ਬਲਾ ਲੈ ਮੈਂਗੇ ਨੇ ਕੁਰੀਆ ਮੀਦ ਵਿਸਾਰਈਆ ਇਹ ਮੀ ਵਕ ਮੀ ਮੀਦ ਕੰਕ ਰੇ ਵੀ ਫੇ ਦੋ ਹੈ ਤਮੀ
2: ਮੀਦ ਗੋਡਕੋ ਦੇਰ ਵਸ ਨਿਕ ਮਲਾਣ ਦੇ ਮਿਆਰ ਇਬਰ ਜਹਾਂ ਮੀ ਦੇ ਕਮ ਕੋ ਹਾਵੀ ਰੋਸ ਨਿਕ ਮਲਾਣ
0: ਮੀ ਸਕੂਲ ਦਾ ਸ਼ਤ ਤੀ ਬੁਰੇ ਜਹੀ
2: kudin van golun neru golle parents
0: e rahume terikan adives
2: da rahume terikan amma ihar den kudin tan neviyen ebba kudin den degree ni ma hen hule erves ekamako e e tin de hama irat kurviya hama ekke gosege kudin na sekkon ebba far hama hama darina sekko parents sekko gosabo laige golle lafa
1: ए साली इतिहास दो हद दें तेरा हमें तेरे कंधन यादो एम वी मा मी मिहारो गैंगन का उमी खुदींगे उमरों की हावरे वाणी एम वी या
2: खुदें मिहार 22 का 24 का
0: दें तिबना हिंगा डिग्री वेस निमी दें वजीफा निकुन्ना वेस तिबिदा ehem me den rangal den vara pura masakate kurevijeta do vara duvunta ke duvijeta
2: duvito unnani gamu
0: samai tengare nekkada den mihar duvannu jeheti edo miswe mi bunani duviru ga hitan arani kondu kum bae he hitan erita
2: nune nune ha
0: hita kanna
2: kura hetong ha kuri
0: kamenge ehem ve rangal to
2: ಇದೆ ಹಂದಾ ಹಮ ಎನ್ನೆ ಕೋರಾಮ್ ದೇನು ಮೆ ಸಿಂಕಾಂತ ದಿಯ
1: ಅಸಲು ಕೊಮ್ಮೆ ಸಿಮ್ಮೆ ನೀಯಾದೆ ಅಂಗಳಿ ಒತ್ತಿಯಾದ
2: ಬೊಲೂನ್ ಕಟ್ಟುವಾಲಾ ಕಣ್ಣು ಮಿಯ
1: ಹಾಲಾಣಿ
2: ಲವ ಜಹಾಲ
1: ಹಿಂಗೇ ವಕೀಲಾಣ.
2: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಬಾಯ್
1: ಬಾಯ್.

0: ನೋದಿಹೇಕೆ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ದಿವೆಹಿ ಎಫ್ಎಂ ಮುಂ ಮಿಗಡಿಗ ಕುರಿಯಂ ಮಿಗೆಂದನಿ ಎಂಎಫ್ಎಸ್ ಎಂಎಫ್ಎಸ್ ಮಿಶೋ ಎಕಿ ಮುನಿಫುಯ್ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ದಾಯಿರಾಗೆ ಎಂಎಫ್ಎಹುಗೆ ಖಬರ್ತಕ ಮೌಲೂಮಾತಾ ಎಕೀಗ ಅಳ್ಮೆಂಗ್ ಕೊಮ್ಮೆ ಹಫ್ತೆಯಕುಸ್ ಕುರಿಯಗೆಂದಾ ಶೋಯಿಂಗ್ ಮಿ ಹಫ್ತಾಗೆ ಶೋಯಾ ಎಕೀಗವೆಸ್ ಕುರಿಯಂ ಮಿದನಿ ಅಳ್ಗುಣ್ ಆಶಿದ ದೆಮ್ಯುತಿ ಸೀರೀಸ್ ದಕೊಮ್ಮಿಬೆ
1: ಸೀರೀಸ್ ತಕೊಂ
0: ಸೀರೀಸ್ ತಕ ಬಲಾಯರು ಮೀ ಗಿನ ಬೆಲುಂತೆರಿನ ವರ ಜಜುಬಾತಿ ಅದಿ ಎಹಾಮೆ ಫೋರಿಗದ ಹಫ್ತಾಯಕೆ ದೆಣ್ಣೆವಿತಾಣೆ ಎಮ್ಮೆ ಫುರುತಮ ಮೀ ಬಲಾಲನಿ ಆರ್ಮೆಂಗೆ ಅದೇ ರಾಜ್ಯಗೆ ವೆಸ್ ಎಮ್ಮೆ ಗಿನ ಬೈಕ್ ಸ್ಟ್ರೀಮ್ ಕುರ ಎಂಗ್ ಎಪ್ಲಿಕೇಶನ್ ಕಮವಾ ನೆಟ್ಫ್ಲಿಕ್ಸ್ಗೆ ಖಬರ್ ತಕ ಎಗೊತ್ತು ನೆಟ್ಫ್ಲಿಕ್ಸ್ಗೆ ಖಬರ್ ತಕ ಬಲಾಲಯರ್ ಔಟ ಬ್ಯಾಂಕ್ಸ್ ಮಿ ವಣಿ ಏಗೆ ಫಸ್ವಣ ಅದಿ ಎಮ್ಮೆ ಫಹು ಸೀಸನ್ ಆಯ್ಕು ನಿಮ್ಮ ಅಲಾಫ ಅದಿ ನಿಮ್ಮಾಲಿ ಎಮ್ಮೆ ಕುರೀಗ ಓವೆಗೆಂಗ್ ಫೈನಲ್ ಸೀಸನ್ ನೆಟ್ಫ್ಲಿಕ್ಸ್ಗೆ ಗ್ಲೋಬಲ್ ಚಾರ್ಟ್ಗೆ ಎವ್ವನಾಗ ಡೆಬ್ಯೂ ಕುರಿ 100.4 million ವ್ಯೂಸ್ ಆಯ್ಕು ಎ ಆಯ್ಕೀಗ ಮೀ ಶೋಗೆ ಹತರು ಸೀಸನ್ ಚಾರ್ಟ್ಗೆ ಎವ್ವನಾಗ ಡೆಬ್ಯೂ ಕೊಫಮಿ ವಣಿ ಫೇನುಂ ಮಿಹಾರ್ ಮಿದಣಿ ಪೋಗ್ಸಂ ಫಹುಗೆ ಅಲ್ವಿದಾ ಕಿಯಮುಂ ಶೋಗೆ ಫಸ್ವನ ಸೀಸನ್ಗೆ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಅಲುಂ ಅಡೋಹಮುಂ ನೆಟ್ಫ್ಲಿಕ್ಸ್ಗೆ ಸೀರೀಸ್ ತೊಗೆ ಬೈಬಲಲ್ಲಾಯರು ಚಕ್ಲೋರಿ ಉಫದ್ದ ಕೊಮಿಡಿಯನ್ ಲಿಯಾನ್ ಮೋಗನ್ ಕುಳೆ ಸಿಟ್ಕೊಮ್ ಲಿಯೇನ್ಗೆ ದೆವಣ ಸೀಸನ್ ಮಿಹಫ್ತಾಗ ಅಣ್ಣಾಣೆ ಅದಿ ಟೈಲರ್ ಪೆರಿಗೆ ಮಕ್ಬೂಲ್ ಡ್ರಾಮಾ ಬ್ಯೂಟಿ ಇನ್ ಬ್ಲೆಕ್ವಿಸ್ ಏಗೆ ತಿಮ್ಮಣ ಸೀಸನ್ ಆಯ್ಕೀಗ ಮಿಹಫ್ತಾಗ ಸ್ಟ್ರೀಮ್ ಕುರಂ ಫಶಾಫವಾಯರು ಮಿ ದೆ ಸೀರೀಸ್ ವೆ ಸ್ಟಾರ್ಟುಗೆ ಕುರಿಯ ಜೆಹಿಲಾಣಕಮ ಬೆಲೆವೆ ಮಿ ಹಫ್ತಾಗೆ ಸ್ಟ್ರೀಮಿಂದುಣಿ ಹಮೇಕಿಣಿ ನೆಟ್ಫ್ಲಿಕ್ಸ್ ತಕ್ಕು ನುಣಿಮೆ ಎಹಂ ಪ್ಲೆಟ್ಫಾರ್ಮ್ ತಕ್ಕು ವೆಸ್ವಣಿ ಮತಿ ರೇಟಿಂಗ್ ತಕ್ಕೆಂಗ್ ಹೋದಮುಂದ ಮುಳು ಡ್ರಾಮಾ ತಕ್ಕೆ ನೆರಿಫ ಎಗೊತ್ತು ಎಪಲ್ ಟಿವಿ ಪ್ಲಸ್ಸುಂ ಮಿ ಹಫ್ತಾಗ ರಿಲೀಸ್ ಕುರಿ ಸೈಫೈ ಥ್ರಿಲ್ಲಾ ಡಾರ್ಕ್ ಮೆಟರ್ಗೆ ಆ ಸೀಸನ್ ಕ್ರಿಟೀಕುಂಗೆ ಬೋಡು ತೌರಿ ಫೆಲ್ಲಿಬೆ ಮುಂದಾಯರು ರೇಟಿಂಗ್ಸ್ ತಗ್ಗು ಗವಣಿ ವರ ಮಚ್ಚ ಜೆಹಿಲಾಫ ಹಮೆಯಾಯಕು ಎಚ್ ಬಿಒ ಮೆಕ್ಸುಂ ವಣಿ ಎಮಿ ಅವಾರ್ಡ್ ಕಾಮಯಾಬ್ ಕೊಫವಾ ಹೆಕ್ಸ್ಗೆ ಆ ಎಪಿಸೋಡ್ ತಕಾಯಕು ಬೆಲುಂತೆರಿಂಗೆ ಮಕ್ಬೂಲ್ಕಂ ಅಣಿಕ್ಕಾವೆ ಸೋದಾಫ ಅದಿ ಅಮೆಜಾನ್ ಪ್ರೈಮ್ ವಿಡಿಯೋ ಇನ್ ರಿಲೀಸ್ ಕುರಿ ಆಕ್ಷನ್ ಡ್ರಾಮಾ ರೀಚರ್ಗೆ ಆ ಸೀಸನ್ಗೆ ಎಪಿಸೋಡ್ ತಕವಣಿ ಆಡಿಯನ್ಸ್ಗೆ ನೋದಿಹ ಇನ್ ಸತ್ಯವರೆ ಮತಿ ರೇಟಿನಲ್ಲಿ ಬಿ ಮಿ ಹಫ್ತಾಗೆ ಎಮ್ಮೆಗಿನ ಬೆಲೆ ಡ್ರಾಮಾ ತೋಗೆ ತೆರೆಗೆ ಹಿಮೆನಿಫ ದೆಂಬಲಾಲಮಾ ಅವಳ್ಮೆಂಗೆ ತೆರೆ ವರ ಗಿನಬೇಕು ಬಲ ಪಾಕಿಸ್ತಾನ್ಗೆ ಡ್ರಾಮಾ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯ ಪಾಕಿಸ್ತಾನು ಮಿ ಹಫ್ತಾ ಎಬ್ಬಲಾಲಾರು ಎಮ್ಮೆ ಟಿಆರ್ಪಿ ರಂಗಳು ಫಸ್ಟ್ ಡ್ರಾಮಾಯಕಿ ಜಂಜೀರೇನ್ ಡರೆ ನಿಜಾತ್ ನಶ್ತಾರ್ ಬಸ್ ತೆರೆ ಸಾಥೋ ಅದಿ ಆಪ್ ಕಿ ಇಜ್ಜತ್ ಮಿ ಲಿಸ್ಟ್ ಬಲಾಲಾರು ಜಂಜೀರೇನ್ ಮಿ ಮಿಹಾರ್ ತಕ್ಕಾತ ಥಿರೀಸ್ ಎಪಿಸೋಡ್ ಅವರೆ ಗಿನ ಎಪಿಸೋಡ್ ತಕ್ಕೆ ಹಿಮೆಣೆ ಸೀರೀಸೆ ಎ ನಮಸ್ ಅದಿಸ್ ಮ್ಯುಳನಿ ಟಿಆರ್ಪಿ ಲಿಸ್ಟ್ಗೆ ಎಮ್ಮೆ ಕುರೀಗ ಎಮ್ಮ ಮಿ ಹಫ್ತಾಗೆ ಎಮ್ಮೆ ಫಸ್ಟ್ ಶೋಗೆ ಸೀರೀಸ್ ತಕೊಂ ಬ್ಯಾಂಗ್ ತಫ್ಸೀಲಿ ಗೊತ್ತೇಕ ಮಿ ಬಲಾಲನಿ ಟಿಆರ್ಪಿ ರೇಟಿನ್ನು ಎಮ್ಮೆ ಕುರೀಗ ಮಿ ಹಫ್ತಾಗ ಮಿಯ ಡ್ರಾಮಾ ಸೀರೀಸ್ ಜಂಜೀರೇನ
2: ಜಂಜೀರೇನಕಿ ಇಜ್ತಿಮಾಯಿ ಅದಿ ಆಯಿಲಿ ವರುಗದ ಅಸರತಕೆ ಎಕುಲವಿಗೆಂಬ ರೊಮ್ಯಾಂಟಿಕ್ ಥ್ರಿಲ್ಲಾಯ್
3: तुम सही कह रही हो बानो मुझे तुमसे ये छुपाना नहीं चाहिए था बता देना चाहिए था क्या हो रहा है मगर ये बाकी की सारी बातें ये प्रैक्टिकल नहीं है थोड़ा सा तुम जज्बाती हो
4: मैं जज्बाती बात नहीं करी सरफला मैंने पहले भी कई बार तुम्हें प्यार से समझाया है तुमने नहीं मानी मेरी बात लेकिन आज माननी पड़ेगी तुम खुद यहां से दूर जाना चाहते थे बचपन से तुमने मुझसे वादा किया था इस खून खराबे से इस दुश्मनी से हम कहीं दूर चले जाएंगे सर अब ये मत कहना कि यहां पे कौन देखेगा कौन संभालेगा सुराब लाला है
2: ಮಿ ಡ್ರಾಮಾಗೆ ವಾಹಕ ದಕ್ವಾ ದೀಫಾವಣಿ ಪಾಕಿಸ್ತಾನ್ಗೆ ಉತುರುಗೆ ಫರ್ಬದ ಮತಿಗೆ ಕುದುರತಿ ರೀತಿ ಮಾಹೌಲಕ್ಕೆ ಮಚ್ಚ ಮೀ ಹೈಬರ್ ಪಹ್ತೂನ್ಹುವ ಅದಿ ಆಜಾದ್ ಕಾಶ್ಮೀರ್ ಸರಹದ್ದು ತಹುಗೆ ಮಂಜರುತ ಸಿಫವಾಫದ ತಣೆ ಮಿತನಕಿ ಗದೀಮಿ ಗಬೀಲಾ ಆದಕಾದ ತಕ ಆಯ್ಲಾ ತಹುಗೆ ಅಪುರ ಅದಿ ಬಾರುಗೆ ಬೇನುಕೊಗ್ಗೆ ಮೀಹುಂಗೆ ದಿರಿಯುಳು ಅದಿವಿಸ್ ಪಟ್ಟಂ ಕುರ ಮುಂತಾ ತಣೆ
3: ವಾದಾ ಕಿಯಾದ ಅಪ್ನೆ ಭಾಯಿ ಸೆ ಮೈನೆ
1: इन लोगों से, इस कबीले से, हजार लोगों की जिम्मेदारियां हैं मुझ पर। क्या करो? हाँ, भाग जाओ, सब कुछ छोड़कर भाग जाओ। मोहब्बत करता हूं तुमसे।
2: मी ड्रामा का मैगन गोते गदक्कुआ देनी आधा खाते के सबबों बैबे विकिंदा आई लाए तिम्बेबे ना राबिया नमक किया वरुगद अजुमे गाहुरी अंगें कुजका वफा तेरी कमा बदल हिफुमा आदि मना कुरे फावा लोबी के वियुगायकुं वाहक कुरिया गिंदे मैगंड तीम तव गे तेरेगा हुन बहा नुवता लेगे बदला मजबूर कैवेन्या गुले गबीला आदका दागे इतुरुं जिरका के निमुंतका बीमा बारु गे मसलतका आदि लोए बा कुरिमति लायरु उफेदे आ मुहुरस्थं हिमिने
4: दूध अभी वहीं पे रख दो। कुछ खाया था?
5: दलिया दिया था थोड़ा सा, अब इसलिए दूध लेके आई थी।
4: ठीक है, बस तुम ये दूध वहीं पे रख दो।
2: वाह का कुरियत दावर का बेलों तेरी गेंगोस्ती फावणी ही नुकुराफा दमारु तका सिस्सा गेंदा फदा गुरबाणी तका आदि इहुतियार अवरे बोडा आदका दागे सबबु मजबूर वेगें कुरेवे कैवन तोगे तेरे मि ड्रामा गे एम्मे बोडु सेलिंग पॉइंट की मी गे कास्ट शो गे मैगंड रोलुम फेननी पाकिस्तान गे एम्मे मशहूर एक्ट्रेस गे तेरे गा हिमेने सजल अली एना कुलेनी आइलाय गे इहुतियार तोगे मेदुगा फिते मुंदा राबिया गे रोलु एनाया इदिकोळ फेननी आमिर गिलानी कुलेनी मुदस्सिरु गे रोलु मियाहरु सोशल मीडिया गा एम्मे गदे वाहक देके वणु रोलकी वेस्मी खासको एपिसोड बारा गा राबिया एटका एनावा बोडु गुरुबाणी वी एम्मे वायरल वी एम मंजर
4: आज आए
6: राबिया तुम इधर चुप जाओ मैं भी आ रहा हूं ओके
4: नहीं नहीं नहीं मुझे से कुछ नहीं
6: राबिया
4: प्लीज प्लीज मेरे साथ आए अकेले नहीं छोड़े हमें
6: राबिया मैं अभी आ रहा हूं
4: Please,
6: I promise.
4: Please, she's my girl.
6: Rabia.
4: Please, that's it now.
6: Rabia, जब तक मैं ना हूँ, हिलना नहीं है यहाँ से. Okay?
4: आ रहे हैं ना?
6: हाँ, मैं आ रहा हूँ.
4: Okay.
6: सर बचाओ अपना.
2: मी ड्रामा का दख्खो ऐदे मैं गंडो आइला गे इस बेबे आदि आइला गे इस मीहा शेर दिल के रोलुं आहसन हान फिनफावायरो दानियल जफर लवकियों तेरिया अली जफर गे कोको सरबुलंदु के रोलुं फेननेरो मुल सीरीज का एना गे कैरेक्टर या अन्ना बदलता गे सबबुं एना या बोडु तावरी फेली बिफावे मी की तुरन सहर हाशिमी मुम्माल शेह सामिया मुमताज आदि तजरीबा कार एक्टर अदनान सिद्दीकी हिमेने हैं वार फुरी हम टीम में फेन गेंदे
1: मुदसर मुदसर मुदसर क्या हुआ ये किसने किया मुदसर मुझे बता
6: रफिया खसर खसर
1: मुझे कुछ नहीं होगा पूरी ठीक करेंगे अस्पताल लेके जाएंगे ओके मेरे साथ है ओके गुलखान हिकमत नीचे आ जल्दी
6: मुझे सब ठीक कर देंगे मेरे साथ
1: है
6: तुम्हारी पनाह में मैंने उसको पानी पानी की
2: मे ड्रामा गे कैमरा गे फहतु गा हरकत तेरवणी मशहूर सीरीज यगिन का सफर गे फहतु गा वी टीम ए वाहकलियुं तेरिया फरहत इश्तियाग अदि डायरेक्टर शाहसाद कश्मीरी मि उफेद्दुं गेनिस्ते मुंदनी प्रोड्यूसर मुमिना दुरेदुगे एमडी प्रोडक्शंस के दशुं हमेकने मि नंतावगे सबबुं वेस फुरतम एपिसोड या कुरुमुगे मा कुरिम वेस बेलुं तेरिं तिबी वरं इंतिजारुगा